0: आजचे सैतकाचे विजयंत पे
1: वाते विजयंत पे
0: काय
1: आईत गे बाबा सैत तो तो बोलो बुईमो
0: यास बाल संबिचिंग
1: अमोनिया बाबा से
0: पक्की
1: पक्की आरी तो ब्रजेंद्र रघु मगिया तो दुवे राजोरन उन सेंदे तांदा पाटुने कोसा पे आमु मगिया तंदरला ए बिबुरी दा वियाचा पाजी दे बुलावर मासेत गोर तावी बाबा ए पकेत बनुं पदार दबरी बादाम चेतत दर्द नुपागेत कागुंडी एचार दबी तापो मेच पानता कदगाच गादु मराच कांदारी तगागेत लेच की बादाम बाजी मबेच ए दिये जो दर्द जो